पार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 54, दशक 4, समास 9, आत्मनिवेदन भक्ती। मागे आपण 8व्या भक्तीचे लक्षण पाहिले, आता सावधपणे 9वी भक्ती जाणून घ्या। 9वी भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती, ते मी प्रांजळपणे कथन करीत आहे। परमेश्वराच्या चरणी समर्पित भाव म्हणजे आत्मनिवेदन होय। मी भक्त असे म्हणून विभक्तपणाने, मी वेगळेपणाने देवाची पूजा करावी, हे विलक्षण आहे। लक्षण असूनही विलक्षण, ज्ञान असूनही अज्ञान, भक्त असूनही विभक्तपण असं हे आहे। भक्त म्हणजे विभक्त नाही आणि विभक्त म्हणजे भक्त नाही, याचा विचार जर केला तर त्याच्यातील समाधान तुमच्या लक्षात येईल। तेव्हा त्याचा विचार करावा। देव कोण तो ओळखावा, आपण आपल्या अंतर्यामी शोध घ्यावा। मी कोण याचा शोध घेतला तर आपण नाही असं लक्षात येतं। अशा तऱ्हेने आपण नाहीच हे लक्षात आल्यानंतर आत्मनिवेदन तत्व सहजपणे साध्य होतं। तात्विकदृष्ट्या सगळं आहे, परंतु विचार केला असता त्या सगळ्याचा निराश होतो। प्रकृतीचा निराश झाला की आत्मा आपल्याला सापडतो। तात्विकदृष्ट्या पाहिलं तर भासतं, विचार केला तर निराश होतो। प्रकृती नाहीशी होताच आत्मा असतो, मग मी कुठे आला? परमेश्वर हा मुख्य आहे, दुसरी जगदाकार प्रकृती आहे, तिसरा आपण मध्येच कुठून आला चोरासारखा? अशा प्रकारे ही देह अहंता खोटी आहे हे सिद्धच झाले। विचार केले असता आपण काहीही नाही, तत्त्वविवेचन करू गेले तर पिंड ब्रह्मांड तत्त्वरचना विश्वाकार केलेली आहे, नाना तत्त्वच विस्तारलेले आहे। ही तत्त्वे आपण पाहायला गेले तर दिसत नाही आणि न पाहायला गेले तर तुम्हाला आत्म्याची प्रचिती येते। अशा प्रकारे आदी आणि अंती आत्माच आहे, आपण नाहीच हे समजते। आत्मा हा एकच स्वानंद घन आहे आणि मी म्हणजे आत्मा हे वचन आहे, तर मग आपण वेगळे कुठे उरतो? सोहम हंसहा हे याचे उत्तर असून, आत्म्याचा विचार केला तर आपण कुठे येतो? आपण तिथे उरत नाही। आत्मा निर्गुण निरंजन आहे, तो एकमेव आहे। तिथे आपण म्हणजे शब्दच येत नाही। हा आत्मा म्हणजे अद्वैत, तिथे द्वैत अद्वैत असा भेद नाही, म्हणून मी पणाचा तिथे विचारच येत नाही। आत्मा म्हणजे पूर्णपणे परिपूर्ण, तिथे गुण अगुण नाहीत। निखळ निर्गुण असेल तिथे आपण कुठून येणार? मितूपण नष्ट झाल्याने वस्तू ही एकमेव आहे। जीव शिव उपाधीचे वर्णन करता, जीव शिव स्वरूपाशी दृढबुद्धी झाला असताना आपण असे वेगळे ओळखत नाही। आपण आहोत, आपण मिथ्या आहोत। परमेश्वर हाच खरा आहे। देव आणि भक्त हे दोघेही एक आहेत असा या वचनाचा अर्थ आहे, हे अनुभवी लोक जाणतात। याचं नाव आत्मनिवेदन असून ज्ञानी लोकांचं समाधान आणि 9व्या भक्तीचं हे लक्षण होय। पंचभूतांमध्ये आकाश आहे, सर्व देवांमध्ये जगदीश आहे आणि 9विधा भक्तीमध्ये 9वी भक्ती आत्मनिवेदन भक्ती विशेष आहे। ही आत्मनिवेदन भक्ती जर झाली नाही तर जन्म मरण चुकणार नाही, हे सत्य वचन आहे, त्याला दुसरे प्रमाण नाही। अशी ही 9विधा भक्ती सायुज्य मुक्तीसाठी केली पाहिजे। सायुज्य मुक्ती ही युगाचा अंत झाला तरी न ढळणारी आहे। तिन्ही मुक्तीत नाश आहे, पण सायुज्य मुक्ती मात्र अचळ आहे। त्रैलोक्याचा नाश झाला तरी सायुज्य मुक्ती नष्ट होत नाही। चत्वार मुक्ती म्हणजे सायुज्य मुक्ती। वेदशास्त्र सांगतात त्याप्रमाणे पहिल्या 3 मुक्ती नष्ट होणाऱ्या आहेत, तर चौथी अविनाशी आहे। पहिली मुक्ती म्हणजे स्वलोकता, दुसरी समीपता, तिसरी स्वरूपता आणि चौथी सायुज्य मुक्ती। अशा प्रकारच्या 4 मुक्ती आहेत ज्या भगवत भजनामुळे प्राण्याला प्राप्त होतात, असं हे प्रांजळ निरूपण आहे। ते त्यांनी सावधपणे पुढे ऐकावे। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिवेदन भक्तीनाम समास 9 समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम. देहाला भगवंत प्राप्ती करताच सांभाळावं. देहाला सांभाळणं जरुरीच आहे, परंतु भगवंत प्राप्ती करता ते करावं, विषयाकरता करू नये. बाहेरचा लौकिक सांभाळला, पण होतं नव्हतं ते घालवलं, मग यात काय मिळवलं? हा वेडेपणाच म्हणायचा. आतल्या खोबऱ्याचं रक्षण करण्याकरता करवंटीची जरुरी आहे. केवळ बाह्यांगाचीच जपणूक करणं हेच काही मनुष्याचं अंतिम उद्दिष्ट नाही. बाह्यांगाचं सुख हे काही खरं सुख नाही. मी माझं यापासून आपण द्वैताला सुरुवात करतो. कल्पनेनं जेवढं समजेल तेवढं पाहू लागतो, परंतु शेवटपर्यंत मी कोण याचा आपल्याला पत्ता लागत नाही. आपली चूक झाली असं समजलं म्हणजे दुरुस्त करण्याचा मार्ग पाहता येतो. जिथून आपली वाट चुकली तिथं परत यावं लागतं. मी देही असं म्हणू लागलो इथं आपली वाट चुकली. असत्याला सत्य मानलं ही आपली चूक झाली. विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली. त्याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतला आहे, तरी अजून आपली ही कल्पना खरी का खोटी हे आपल्याला कळत नाही. हे मात्र और आहे. खरोखर प्रपंच हा टिपऱ्यांच्या खेळाप्रमाणे आहे. टिपऱ्यांच्या खेळामध्ये एकाला टिपरी दिली की तो लगेचच पुढच्या गड्यापाशी जातो. त्याप्रमाणे हा प्रपंच स्थिर नसून सारखा बदलणारा आहे. आपला जन्म मरण हे एक प्रकारे रोज घडत असतं. आपण निजलो झोपी गेलो की मरण समजावं, आणि उठलो जागे झालो की आपला जन्म झाला असं समजावं. एखाद्या तुरुंगामध्ये पुष्कळ कैदी असतात. कुणी काही केलेलं असतं हे खरं आहे, तरीसुद्धा जे करू नये ते प्रत्येकानं केलेलंच असतं ही गोष्ट निश्चित आहे. त्याप्रमाणे जगामध्ये जे लोक दुःख भोगतात त्यांनी मागच्या जन्मी अमुक कर्म केलं हे जरी समजलं नाही, तरी जे करू नये ते त्यांनी केलेलं आहे ही गोष्ट निश्चित असते. परंतु त्यामध्ये भगवंतांना एक मोठी सोय ठेवली आहे. ती अशी आहे की जो देहाला विसरेल त्याला दुःखाची जाणीव होणार नाही. जगातल्या दुःखाचा प्रश्न हा मानवी तर्काला समाधानकारकपणे न सुटणारा प्रश्न आहे. म्हणून त्याच्याबद्दल फार विचार न करता जगातलं दुःख शक्यतो कमी करण्याचा प्रयत्न करावा. ज्याला देवाची पूर्णपणे आठवण असते त्यालाच जगाचा दुःखाचा विसर पडतो. जो स्वतःला पूर्णपणे विसरतो त्यालाच भगवंताची प्राप्ती होते. स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नामात रंगून जाणं हा एकच उपाय आहे. जेवढ्या उत्कटतेनं नाम आपण घेऊ तितकं अधिकाधिक आपण नामात गुंतले जाऊ, मग देहाची आठवण कशाला राहील? आपण नाम घ्यावं ते आपणच आपल्या कानांनी ऐकावं, आणि ते घेता घेता शेवटी त्यात स्वतःला विसरून जावं हाच आनंदाचा मार्ग आहे. नाम अंतरात शिरलं की देहाचा विसर पडतो. मग मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळतं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: रसिक हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची जी श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. दर गुरुवारी आपण विनोबा म्हणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना भेटत असतो. त्यामागचं कारण असं की संजय दालमिया सर आणि ओपन लिंक फाउंडेशन यांनी सुरू केलेलं शिक्षक सहाय्य कार्यक्रम म्हणजेच विनोबा हे ॲप. या ॲपमध्ये शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमांविषयीची माहिती संकलित केली जाते आणि त्यातूनच शिक्षकांना पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड मिळत असतो. आणि अशाच पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना आपण भेटत असतो आणि त्यांच्याशी गप्पा मारत असतो. तर ह्याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला उपस्थित आहेत श्रीमती कावेरी विठ्ठल बोराडे मॅडम, ज्या आलेल्या आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरखिंड, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या ठिकाणाहून. तर मंडळी आपण त्यांचं स्वागत करूया. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद. नमस्कार सर्वांना.
0: कसं वाटतंय आज या ठिकाणी येऊन?
1: खूप छान वाटतंय. इथे येऊन उपस्थित राहताना खूप आनंद होतोय आणि खूप साऱ्या इच्छा आकांक्षा व्यक्त करण्याची मतं व्यक्त करण्याची संधी उपलब्ध होती आपल्या वतीनं, त्यासाठी खरंच धन्यवाद.
0: वा, थोडस बालपणात घेऊन जाते. तुमचं बालपण कुठे गेलं, कसं गेलं आणि शिक्षिका व्हावं असं का वाटलं?
1: माझं बालपण नाशिकमध्येच. वडील माझे 83 साली इथे नाशिकला कामगार म्हणून VIP मध्ये हजर झाले आणि तेव्हापासून वडील इथे स्थायिक झाले. बालपण माझं नाशिकमध्ये. शाळा माझी पहिली ते 10वीपर्यंत स्वामी विवेकानंद विद्यालय आणि 11वी 12वी KTHM कॉलेज. तर शिक्षण इथेच झालं. आईचं स्वप्न होतं की मी शिक्षिका व्हावं. माझ्या जन्माच्या वेळेस आईचा DED नंबर लागला, परंतु घरची परिस्थिती आणि जबाबदाऱ्या यामुळे पुढे शिक्षण कंटिन्यू करता आलं नाही. त्यामुळे आईचं स्वप्न होतं की शिक्षिका व्हावं. आणि मलाही कलेची आवड होती, चित्रकलेची आवड होती आणि पहिल्यापासून फोकस्ड लाईफ होतं. वडिलांनी खूप संघर्ष केला, खूप कष्टातून दिवस काढले. कंपनी बंद पडली, त्यानंतर वडिलांनी

0: शिक्षण चालू राहिलं, स्ट्रगल चालू राहिला, त्यातून घडत गेलं. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं पावलं टाकायची एवढाच हेतू डोळ्यासमोर होता, त्यामुळे आज इथपर्यंत पोहोचलो.
1: क्या बात आहे. नाही, नक्कीच तुमच्या वडिलांच्या जिद्दीला सलाम आहे. आणि आपल्या आईचं स्वप्न आपण पूर्ण करावं ही पण एक तुमच्या मनाचा मोठेपणा. नाही तर आजकालच्या मुलांचं असं असतं, ठरलेलं असतं की मी कोणी काही सांगितलं तरी मला हेच व्हायचंय, पण आपल्या आईची इच्छा आपण पूर्ण करावी.
0: आईचं स्वप्न होतं. आणि मी सातवीत असताना माझे वडील एकदा मला म्हटले होते, माझं घराणं वारकरी संप्रदायाचं, संत साहित्याचा अभ्यास वारकरी संप्रदाय, देवभोळेपणा आणि भक्तीशी समरस असणारं कुटुंब आहे माझं. म्हणजे वडिलांनी एक काम आणि देवपूजा किंवा ग्रंथवाचन, विठ्ठलाची भक्ती, याच्या पलीकडे वडिलांनी माझ्या दुसरं वेगळं स्वप्न काही उराशी बाळगलं नाही. मुलींना घडवायचं. आणि मला सातवीला असताना एकदा वडील म्हटले होते, पेपर वाचत होते आणि विद्यावाचस्पती पदवीबद्दल बोलले वडील. पेपरमध्ये कोणाला तरी PhD मिळाली होती आणि मला म्हटले, ताई तुला विद्यावाचस्पती माहितीये का? म्हटलं नाही. तर मग ती बातमी पण मी वाचली. मला म्हटले, माझं स्वप्न आहे की तू शेवटचं टोक गाठलं पाहिजे शिक्षणामधलं, PhD मिळाली पाहिजे, तू काहीतरी केलं पाहिजेस. आणि सुदैवाने त्यांच्या आशीर्वादाने आज मी PhD करते आहे पुणे विद्यापीठामध्ये. आणि त्यांचाच आशीर्वाद आहे. घराण्यामध्ये वारकरी परंपरेचा आणि विठ्ठलाच्या भक्तीचा जो अलौकिक संगम माझा आहे, त्या कृपेने, विठ्ठलाच्या कृपेने मला विषयच मध्ययुगीन संत वाङ्मयातील श्री विठ्ठल हाच विषय मी घेतलाय आणि त्यात आता अभ्यास सुरू आहे माझा.
1: किती छान.
0: त्यामुळे मी खरंच स्वतःला भाग्यवान समजते की मी त्यांचे स्वप्न पूर्ण करते.
1: वा. नक्कीच. म्हणजे आपल्याला मिळालेले संस्कार हे आयुष्यभर आपल्या कसे सोबत राहतात याचं तुम्ही एक उदाहरण आहात की बालपणी आपल्यावर जे संस्कार झाले तेच घेऊन आपण पुढे चालतो आणि ते किती प्रबळ असतात हे लक्षात आलं.
0: एक थोडा मुद्दा मी सांगू इच्छिते. आपण जेव्हा शिक्षणाच्या प्रवाहात असतो ना, PhD करायची आहे, त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याला अडचणी खूप असतात. खूप अडचणी असतात. PhD खरंच सोपं नाही. मी आज ते सगळं अनुभवती आहे. 2014 जिल्हा बदलीने मी इथे आले. त्यानंतर 2016 मी एंट्रन्स एक्झाम दिली. पण तेव्हाच्या सुविधा, फोनच्या सुविधा, तेवढं तंत्रज्ञान, म्हणजे आम्ही पण अपडेट होतो आहोत काळानुसार. मेल उशिरा पाहायला गेला, पहिल्या 11 त्यावेळेस माझं सिलेक्शन झालं होतं, पण कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि इतर काही गोष्टींमुळे तो मेल उशिरा पाहायला गेला, तर माझी तारीख निघून गेली. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी एक चान्स मिस केला तिथे उपस्थित राहण्याचा मुलाखतीला. त्याच्यानंतर BEd केलं, MA BA BEd या शिक्षणाच्या पायऱ्या कंटिन्यू सुरूच होत्या. त्यानंतर पुन्हा पेट एंट्रन्स एक्झाम दिली. विषय निवडीचा विषय आला की आता तुम्हाला तुमचं सिनॉप्सिस सादर करायचं आहे. तुम्ही जेव्हा मुलाखतीला जाणार आहात तेव्हा तुम्हाला तुमचा विषय पूर्णपणे कशा पद्धतीनं तुम्ही तुमची मांडणी करणार आहात हा आराखडा तिथे द्यायचा असतो. आमचे गाईड नेमले गेले, मार्गदर्शक आहेत आमचे सहदेव चव्हाण सर, त्यांचा माझा फोनवर संपर्क असतो. सर मराठी विभाग प्रमुख आहेत वाघोलीला. आमचे 3 ते 4 सातत्यानं फोन सुरू होते आणि फक्त विषय निवडीच्या संदर्भाने.
1: बर.
0: सरांचं म्हणणं होतं की दुसरा कुठला तरी विषय तुम्ही घ्या. आणि माझं मत असं होतं की नाही, मला संत वाङ्मयाचा अभ्यास करायचा
1: आहे. बर.
0: 3 हे डिबेट सुरू होतं. तर 3 सर या निष्कर्षाला पोहोचले की ही व्यक्ती याच विषयामध्ये अभ्यास करेल. आणि सरांकडनंच तो विषय आला. मग संत वाङ्मयात कोणी काय केलंय, कोणी काय केलंय याचा उहापोह सुरू झाला. मग कुठल्या विषयामध्ये समग्र अभ्यास ज्याच्यात होईल असा विषय अपेक्षित होता. आणि सुदैवानं मुलाखती झाल्या. जवळजवळ 24 ते 25 मुलाखती झाल्या. त्या दिवशीचा मुलाखतीचा प्रसंग आजही डोळ्यासमोर आहे. सकाळचं 9 आम्ही संध्याकाळी 6:30-7 सगळेजण पुणे विद्यापीठात होतो. गुगल एक्सपर्ट टीम असेल, विभाग प्रमुख असतील, प्राचार्य असतील, बाहेरून आलेली कमिटी असेल विषय मान्यतेसाठीच्या, त्यामध्ये अवघ्या 2 सिलेक्शन झालं. आनंद वाटतो. माझ्यासोबत एक BEd शिक्षिका होत्या, त्यांनी अपंग समावेशीचा विषय घेतला होता. त्यांचा एक विषय ॲज इट इज मंजूर झाला आणि माझा एक विषय ॲज इट इज मंजूर झाला.
1: क्या बात आहे. खूपच छान. बर, हे सगळं करत असताना BEd झालं, DEd झालं. DEd झाल्यानंतरचं पहिलं पोस्टिंग कुठल्या शाळेवर मिळालं?
0: पहिली पोस्टिंग माझी 20 जुलै 2005 पहिली फर्स्ट जॉईनिंग माझी जिल्हा परिषद केंद्र शाळा पळशी, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार. 9.5 मी आदिवासी दुर्गम भागात काम केलं आहे. माझं DEd पण ताराबाई अनुताई मोडक, ताराताई मोडक यांच्या म्हणजे

0: महाराष्ट्रातलं आपली पहिली बालवाडी अंगणवाडी, महाराष्ट्राची शिक्षणाची धारा पंढरी जिथून आहे तिथे शिक्षण झालं डीएड, आणि तिथून जसा वारसा घेतला तो आस्थागायत आदिवासी सेवा मुलांसाठी काम करत राहणं, ज्ञानदानाचं आणि जमेल तेवढं देत राहणं हे तिथून सुरू आहे. त्यानंतर 2014 बदली करून आले, आजही बोरखिण आदिवासी बहुल गाव आहे, काण्याकोपऱ्यातली शाळा आहे, निसर्गरम्य परिसर आहे, खूप कामाची संधी तिथे उपलब्ध होती, अडचणी होत्या असं नाही म्हणणार, कामाची संधी तिथे उपलब्ध होती आणि गेल्या 12 तिथे आहे. आणि त्या संधीचं जे स्वप्न तिथं आल्यानंतर पाहिलं ना, त्या संधीचं सोनं झालेलं आज मी काय माझे ग्रामस्थ पण सांगतील की गावकऱ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून जे स्वप्न पाहिलं, आम्ही तिघीही महिला शिक्षिकाच तिथे आहोत. छोटीशी शाळा आहे, 5 वर्ग आहेत, 80 पट असतो, 70-80 माझी मुख्याध्यापिका आता बदली झाली दिवाळीत, सोनाली शिंदे मॅडम, त्या 2018 आल्या. त्यांनी मी आम्ही गावकऱ्यांनी स्वप्न पाहिलं, 2 जुन्या वर्ग खोल्या होत्या, इमारत बांधायचं स्वप्न बघितलं, 2018 कामाला लागलो, खूप अडचणी आल्या. एम्फती फाउंडेशनचे लाख लाख आभार, माझ्या सगळ्या ग्रामस्थांचेही आभार, त्यांनी आमच्या शब्दाला मान दिला आणि आपल्या गावाच्या विकासासाठी सगळ्यांनी तळमळीने पुढाकार घेतला. आम्ही सांगत गेलो ते करत गेले. एम्फती फाउंडेशनचे आदरणीय सुंदरेश्वरम सरांना सुरुवातीला असं वाटलं की ह्या दोघी तिघी महिला आहेत, नाही शक्य होणार म्हणून, तर बघतायत ते आपण 10 लाख जमा करा. तर त्यांचं वाक्य असं होतं, कागज पे आप अगर जिलेबी दिखाओगे और थाली में खाने को दोगे उसमें फरक रहता है. पासबुकावर 10 लाख दाखवा, लोकांना जमा करू द्या, लोकांना फुकटची किंमत राहणार नाही. त्यांचा सहभाग असेल तर त्यांना त्या वस्तूची किंमत असेल, त्यांचं म्हणणं रास्त होतं. आणि मग आम्ही दोघी झपाट्याने कामाला लागलो, शिंदे मॅडम आणि मी, खूप जिथून मिळेल डोनेट करणारे दाते शोधले की ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणं भाग होतं. मुलं रडल्याशिवाय कधी कधी आई पण दूध पाजत नाही. तर ते करत गेलो, 2018 कामाला लागलो होतो. 10 ऑगस्ट 2023 नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला. माझे सगळे अधिकारी असतील, जिल्हा परिषदेचे कर्मचारी असतील, सगळ्यांनी पाठबळ दिलं. अडचणी आल्या, लोक म्हटले पण की कशासाठी एवढा अट्टहास, ठीक आहे होईल तर करूया नाही तर सोडून देऊया असंही सांगणारे होते, पण लढत राहिलो. नोटबंदी आली, पर्जन्य काळ होता, लोकांच्या हातातले पिकं गेले, पैसा नव्हता, पण माझ्या गावातल्या महिला काही अशा होत्या की मॅडम एवढे 100 जमा झाले तर आज मजुरीमधनं बाजूला पडले, एवढे ठेवा तुमच्याजवळ शाळेसाठी, अशाही होत्या. आणि लाखांनी देणारेही होते. गावचं पाणी गेलंय त्याच्यासाठी कोणी 1 लाख केले असतील, कोणी 25,000 केले, कोणी 21,000 केले, ज्याला जसं शक्य झालं त्याने तसं दिलं. पण आज ती वास्तू पाहताना पुढच्या आज 25 सोय झाली हा खूप मोठा आनंद आहे.
1: अगदीच, खरं तर मीच निशब्द आहे आता ह्या सगळ्या. म्हणजे ना, मी दरवेळेला माझं हे एक वाक्य असतंच की जेव्हा जेव्हा विनोबाच्या मुलाखती असतात, खरं तर ती मुलाखत नसते, ती एक माझी शिकवणी असते. नेहमीच प्रत्येकच शिक्षकाचं स्ट्रगल बघून किंवा त्याचं एकतर स्वतःची वैयक्तिक लढाई एक असते आणि दुसरं म्हणजे शाळेची इमारत बांधण्यापासूनची तयारी असते. बऱ्याच वेळा असे अनुभव आलेत की आम्ही मुलांना वर्गात कपडे घालून या असं सुद्धा सांगितलंय, त्यांची नखं कापून दिली, त्यांचे केस आम्ही कापून दिले.
0: मी आणि आमच्या शिंदे मॅडम आजही वस्तीवरच्या मुलांसाठी खूप अट्टहासाने, मुलं खूप लांबून येतात, मुलांच्या अडचणी खूप आहेत. आज माझा गावचा परिसर पाहिला तर धरणाचा परिसर आहे, जंगल वस्ती आहे, मला स्वतःला बिबट्या आडवा गेला, अवघ्या 5 एवढं मोठं जनावर जेव्हा तुम्हाला आडवं जातं तेव्हा तुमच्या काळजात काय भीती बसते हे तुम्ही त्याला पाहिल्याशिवाय नाही, कल्पनाच नाही करू शकत, तुम्ही अंदाज नाही बांधू शकत. आणि 4-5 किलोमीटर चिखलातून, दरी डोंगरातून मुलं शाळेपर्यंत पोहोचतात, मुलांना शाळेची गोडी आहे, मुलं टिकले आहेत, यावरच तुम्हाला समजेल की तिथला शिक्षक काम करतोय. तिथला शिक्षक मुलांना जीव लावतोय, त्याशिवाय मुलं येत नाही. लेकरं तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही जीव लावलेला असतो. जर तिथे मिळालं नाही तर मुलं थांबत नाहीत, त्याच्यासाठी त्यांच्यापर्यंत सातत्यानं पोहोचणं हेच प्रयत्न मी बोरखिणला आल्यापासून करत होते. आज माझ्याकडे 62 आहे माझा, मुलं गैरहजर नसतात, लांबून येतात, 3-4 किलोमीटर, बोटं फाटतात, चपलाट तुटतात, चिखल असतो, पाऊस चालू असतो, काट्याकुट्याची वस्ती असते, झाडं झुडपं आजूबाजूला वाढलेली असतात, जंगली जनावर असतात, श्वापद असतात, पण नाही घाबरत मुलं. नाही घाबरत. अगदी घराजवळ बिबट्या फिरलेला मस्त संध्याकाळी फिरला का, सकाळी पहिले आल्याबरोबर निरोप असतो. माझ्या घराजवळ बिबट्या होता बरं का, वस्तीवरच्या मुलांना भेट द्यायला गेले होते, 2 दिवस गैरहजर होते, म्हटलं नक्कीच काहीतरी झालंय म्हणून आमच्या आशा कार्यकर्ती आहेत त्यांना घेऊन गेले होते. डोंगराला वळसा घालून गाडी चालवणं, स्कूटी चालवणं शक्य नसतं, अवघड असतं,
2: बरोबर,
0: पण तरी लेकरं आली नाही की त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. घेऊन गेले मागच्या वटपौर्णिमेला, दोघीच जणी होतो गाडीवर, एका बाजूला तीव्र उतार, एका बाजूला चढण, मध्ये कच्ची पायवाट. मुलांना भेटलो, सांगितलं, त्यांना चॉकलेट्स दिले. आणि वस्तीवरच्या मुलांसाठीच नाही, सगळ्याच मुलांसाठी अट्टाहास चालू असतो. सातत्यानं लोकसहभाग मिळवणं, मुलांसाठी वह्या, पेन, दप्तरं, सतत ही उपक्रम शाळेत चालू असतात, आजही चालू आहेत. त्यात सेव द चिल्ड्रनने पण सहभाग दिला. फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमीच्या रीना मल्होत्रा येऊन गेल्या, त्यांनी 1,70,000 साहित्य दिलं मुलांसाठी, कम्प्युटर टेबल, खुर्च्या, असं सातत्यानं मिळवत राहावं लागतं त्या मुलांसाठी, तरच ते विश्व उभं राहतं.
2: अगदी.
0: आणि मग जेव्हा वस्तीवरच्या मुलांपर्यंत गेले, त्यांना भेटले, सांगितलं, ते यायला लगेच दुसऱ्या दिवशी येतो म्हटले, काही किरकोळ अडचणी होत्या त्या समजून घेतल्या, आणि परत येताना मग जेव्हा बिबट्या आडवा गेला, त्यालाही असं झालं की आपल्याला कोण आडवं गेलं, मलाही असं झालं की मला कोण आडवं गेलं, एवढी मोठी झेप त्यानं डोळ्यासमोर घेतली, गाडी बंद केली आणि दोघीही शांत, काहीच हालचाल नाही, फक्त तो आमच्याकडे बघतोय ना आम्ही त्याच्याकडे बघतोय. हा खेळ मिनिटभर होता, तो एवढ्याच अंतरावर टेकाडावर होता, माझी गाडी एवढ्याच अंतरावर होती, अवघ्या 5-7 फुटावर, गाडी चालू करून जाऊ कशी आणि थांबू कशी. आमच्या रेणुकाताई म्हणतात, ओ मॅडम चला, म्हटलं थांबा 2 मिनिटं, मला त्याला बघू द्या, तो जर परत झेप घेऊन आला तर आपण दोघी इथे कोणालाच दिसणार नाही. एक अंदाज घेतला, गाडी सुरू केली आणि गाडी डोंगराला वळसा घालून खाली उतरेपर्यंत त्यानं निरीक्षण केलं आमचं, तो जागेवरनं हल्ला नाही. मी मात्र कशी गाडी परत आणली मलाच माहिती.
2: बापरे.
0: पण खूप काळजी घ्यावी लागते, मुलांना सातत्याने सांगत असतो, विद्यार्थी सुरक्षा कमिटी आहे, पालकवर्ग सजग आहे, वाड्यावस्तीवर जाणाऱ्या मुलांना येणारे जाणारे घेऊन जातात, पालकांना सातत्यानं सांगत असतो. दुर्दैवाने अनुचित प्रकार आजपर्यंत कुठला घडला नाही, परमेश्वर कृपेने पुढेही घडणार नाही.
1: अगदीच. तुमच्यासारखं सत्कर्म करणारी माणसं असतील तर त्यांना परमेश्वर साथ देतोच नक्कीच. आपण आता थोडंसं विनोबाकडे येऊया. तर विनोबाची आणि तुमची ओळख कधी झाली?
0: विनोबाची आणि आमची ओळख झाली 2022. विनोबा ॲप सुरू झालं, त्या संदर्भात माहिती दिली गेली, ॲप इन्स्टॉल केलं गेलं. त्यावेळेस कृष्णा घायाळ सर होते, राकेश महाजन सर आहेत, आताही दुसरे महाजन सरच आहेत. विनोबाच्या टीमने खूप सहकार्य केलं, अडीअडचणी आल्या की समन्वयक टीम आहे त्यांच्याशी संपर्क करायचो. पहिल्या पोस्ट December 2022 मी आणि शिंदे मॅडम आम्ही दोघींनीही सुरू केली. म्हणजे सिन्नर तालुक्यामध्ये अगदी अग्रेसर जर असतील तर सोनाली शिंदे मॅडम माझ्या माजी मुख्याध्यापिका, मला 10 वर्ष सिनियर आहे, पण कामाचा आवाका प्रचंड आहे. म्हणजे त्यांना थांबणावं लागतं, मॅडम थांबा, मला येऊ द्या तुमच्या सोबत, मग तुम्ही पुढे आपण दोघी मिळून पळूया, असं कधी कधी व्हायचं. आमचं बॉन्डिंग छान होतं खूप. आणि सिन्नर तालुक्यातनं खूप साऱ्या पोस्ट आमच्या उपक्रमांच्या सातत्यानं, शाळेत जे काही सुरू आहे त्याच्या पोस्ट विनोबावर डिसेंबर महिन्यापासून टाकायला सुरुवात केली. म्हणजे 22-23 जर बघितलं तर एक तुमचे दिवस थोडे एवढे उपक्रम दररोजचे नित्य नियमाचे राबवलेले उपक्रम अपलोड केलेले सापडतील. पण मग मध्यंतरी तांत्रिक बदल विनोबा ॲपही अपडेट होत राहिलं आणि थोडं मग कामाचा लोड जर वाढला तर मग तिकडे पोस्ट अपलोड करणं, कारण घरची सगळी कामं सांभाळून आणि मग रात्री झोपेच्या वेळेस मग ते दिवसभरातलं सगळं व्हिडिओ तयार करणं, ऍक्टिव्हिटी पाहणं, ते एडिट करणं, अपलोड करणं, मग थोडंसं मागे पडलो. मग परत पुन्हा एकमेकींना सांगितलं, पुन्हा उभारी घेतली, पुन्हा उपक्रम अपलोड करत राहिलो.
2: बर.
0: तर विनोबावर जवळजवळ 261 क्लब ऍक्टिव्हिटी, 1 प्रोजेक्ट, 11 TLM, 53 टीचर स्टोरीज, 9 honors and awards, 10 hobbies, 1 course, असं आजपर्यंत माझ्या प्रोफाईलला अपलोड आहे.
1: वा. त्याच्यातून पोस्ट ऑफ द मंथ किती वेळा मिळालं?
0: पोस्ट ऑफ द मंथची आकडेवारी बरीच झाली मॅडम, 36 लाइफ टाइम पोस्ट ऑफ द मंथ आहे.
1: क्या बात आहे. इतके वेळा पुरस्कार मिळाला आतापर्यंत?
0: हो,
1: वा, एक वेगळा विक्रम झाला असं म्हणायला काही
0: हरकत. पोस्ट ऑफ द मंथ आहे आणि विनोबाच्या वतीने एक खूप सुंदर पिशवी दिली जाते. ती पिशवी गच्च भरलेली असते आमच्या मुलांच्या खाऊने. त्याच्यामध्ये तुमचं लेखन साहित्य असतं. मागच्या 3 ते 4 वर्षापासून माझ्या मुलांना विनोबाने जे पोस्ट ऑफ मंथचे अवॉर्ड आहेत ती बक्षिसं सातत्यानं मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या ऍक्टिव्हिटी घेऊन त्यांना तीच पुरस्कार म्हणून दिली जातात.
1: वा बरं, मग विनोबामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये काही फरक पडलाय असं तुम्हाला जाणवतं?
0: हो, मुलांचा आत्मविश्वास वाढलाय. मुलांचा सादरीकरणातला आत्मविश्वास आहे ना, तो खरंच वाढलाय. त्यासाठी गुणदान दिलंच पाहिजे विनोबाला. त्यांनी स्कॉलरशिपचा सराव पण घेतला. आम्हालाही अडचणी आल्या असतील तर त्याचं वेळोवेळी मार्गदर्शन केलं. अगदी पुण्याला वैदेही शालू मॅडम असतील, सिंग मॅडम असतील. मध्यंतरी त्यांनी ग्रुप क्रिएट केलेला होता की जे खूप चांगले काम करतायत शिक्षक, त्यांना घेऊन काही काम करता येईल का, त्या अनुषंगाने पण बोलणं झालं होतं. परंतु स्पेलिंग बीची स्पर्धा असेल, मॅथ बी असेल, स्पोकन इंग्लिश सारखे प्रोग्राम असतील, मुलांचा सादरीकरणातला आत्मविश्वास खूप वाढला आणि मुलांमध्ये चुरस निर्माण झाली, स्पर्धा निर्माण झाली. मी करायला हवं, त्याला येतंय, मला पण यायला हवं, मी पण करतो. मग एका आठवड्यात जर एखादा विद्यार्थी मागे पडला असेल तो आपोआप दुसऱ्या आठवड्यात पुढे येण्याचा प्रयत्न करतो. ते खूप छान, मी म्हणेल की त्याच्यासाठी आउट ऑफ मार्क विनोबाला द्यायला हवेत.
1: वा बरं, शाळेच्या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त आपण काय काय उपक्रम शाळेत राबवत असतो? मग त्याच्यात दप्तर मुक्त शनिवार असेल, परसबाग असेल किंवा इतर काही कार्यक्रम,
0: सहशालेय उपक्रम राबवले जातात. प्रशासनाच्या वतीनं जे सांगितलं जातं त्याचं काटेकोर पालन केलंच जातं. शाळेत सुंदर अशी परसबाग आहे. परसबागेसाठी मुलं मेहनत घेतात. म्हणजे अगदीच कधी कधी मुलं तयारीत असतात, सांगायची वाटही बघत नाहीत. परसबागेत हे काम राहिलंय, ते काम राहिलंय. आणि परसबागेतला भाजीपाला शालेय पोषण आहारात वापरला जातो. मॉडेल स्कूल अंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या बोरखिंडला तालुक्यातून प्रेझेंटेशनचा मान मिळाला मागच्या वर्षी. गुणदालना आम्ही थोडं कमी पडलो, मोठे वर्ग नाहीत. मुख्यमंत्री माझी शाळा अतिशय छान प्रकारे उपक्रमाची अंमलबजावणी होते. शासनाचे उपक्रम आहेतच, त्या व्यतिरिक्त मुलांसाठी जे जे करता येईल ते अट्टहासाने सातत्याने करत असतो.
1: खूपच छान. तर जाता जाता सगळ्या शिक्षक बांधवांना काही सल्ला द्यावा असा वाटतो का विनोबा ॲप वापरण्याविषयी?
0: विनोबा ॲप काही हरकत नाही, वापरायला हवं. तुम्ही जे काही करताय ते दिसू द्या. मुळात मी स्वतः म्हणजे जाहिरातबाजीपासून किंवा प्रसिद्धीपासून मागे थांबणारी आहे. म्हणजे शिंदे मॅडमचं माझं असं होतं, फ्रंट फुटवर त्या असायच्या, बॅक फुटवर मी असायचे. जाहिरातबाजी मलाही आवडत नाही, परंतु काळ बदललाय. मीडियाच्या जमान्यात तुम्ही फार मागं राहू नये. करू नये असं नाही, का करत नाही हे तुम्हाला ठामपणे सांगताही आलं पाहिजे. आणि तुम्ही त्यात अगदी ठामपणे अगदी सिंहासनावर बसू शकाल एवढी तुमची कॅपॅसिटी आहे हेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यासाठी टेक्नॉलॉजी वापरलीच पाहिजे, नक्कीच आवर्जून वापरली पाहिजे. विनोबा ॲपवर तुम्ही सगळे शिक्षक माझ्या कनेक्शनमध्ये पुणा नगर, दिल्ली, पंजाब, खाजगी सेक्टरची, ऑल इंडियातली, ते तुम्हाला कनेक्ट होतात. तिकडे काय चाललंय, ते काय वेगळ्या पद्धतीनं करतायत. कधी कधी आपली अडचण आपल्याला सहज नाही सोडवता येत. बराच वेळ असतो आणि एखाद्या अडचणीचं उत्तर नाही सापडत, असंही होतं, असेही प्रसंग येतात. त्यावेळेस तो शिक्षक काय करतोय, तुम्हाला एक मार्गदर्शक, दिशादर्शक असं मी म्हणू शकेन की जेव्हा तुम्ही इतरांना बघता त्यांनी अडचणीतून मार्ग काढलाय, तुम्हालाही मार्ग सापडतो आणि आपण पुढे जाऊ शकतो. त्यासाठी हे करायला हवं, एकमेकांना सोबत घेऊन ही ज्ञानदानाची वाटचाल करायला काहीच हरकत नाही.
1: खूपच छान. आज आपण इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, आपला आतापर्यंतचा प्रवास इतक्या छान पद्धतीने आम्हाला उलगडून दाखवला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि प्रत्येक संकटावरती मात करून पुढे जाणं हे जे काही तुमचं तत्व आहे ते असंच ठेवा.
0: नक्की.
1: आणि तुमच्या ह्या ज्ञानाचा आणि तुमच्या ह्या स्वभावाचा अनेक विद्यार्थ्यांना पुढे लाभ मिळो अशाच सदिच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते.
0: धन्यवाद. थँक्यू सो मच.
1: तर मंडळी, विनोबा म्हणे या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या श्रीमती कावेरी बोराडे यांच्याशी, ज्या आलेल्या होत्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरखिंड सिन्नर नाशिक या ठिकाणाहून. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची.

0: घर हाय का।
1: राम राम मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तुम्ही म्हणाल अहो बरे काय, मस्त। बरोबरच आहे की ढोलकीची ही कडक थाप ऐकून कोण मस्त नाही होणार। अशीच एक मस्त लावणी आणि एक छान कहाणी घेऊन आलोय मी रामचंद्र, खास तुमच्यासाठी। कसं काय पाटील? बरं आहे ना?

तुम्ही आम्हीच नाही तर मंडळी, उभ्या महाराष्ट्रानं जे ऐकलं जे पाहिलं ते अगदी खरं आहे. सुळाणे खरं, मराठी चित्रपटसृष्टीत एक सुपरस्टार, एक महानायिका होऊन गेली हे खरं आहे. होय, जयश्री गडकर. ज्या काळात मराठी चित्रपटसृष्टीला स्टारडम वगैरे फारसं माहीत नव्हतं, त्या काळातली ही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्री आपल्या शालीन अभिनयानं आणि ठसकेबाज नृत्यशैलीनं आपला एक ठसा उमटून गेली. जयश्री गडकर म्हणजे अष्टपैलू अभिनेत्री, असं खुद्द गदिमा म्हणाले होते. आणि गदिमाच्या तर त्या मानसकन्या. मंडळी, गदिमांची तरणी तरी लावणी आणि जयश्री गडकर यांची अस्सल अदाकारी हे दोन्ही जुळून आलं तर मग काय, मग बुगडी तर सांडणारच की.

मंडळी, ही बुगडी होती सांगते ऐका या चित्रपटातली, आणि हा चित्रपट हंसा वाडकर यांच्या जीवनावर आधारित होता. सांगते ऐका हा तमाशापट जयश्री गडकर यांच्या करिअरची खरी सुरुवात म्हणावी लागेल. तमाशाचा फड, घुंगरू, ढोलकी आणि छान छान नाचगाणी, अहो तुफान फेटे उडाले या सिनेमाला. पुण्याच्या विजयानंद या थिएटरमध्ये हा सिनेमा तब्बल 131 आठवडे चालता, बरोबर ऐकताय तुम्ही, 138 आठवडे चालला. हे रेकॉर्ड फक्त त्यानंतर शोले या चित्रपटानंच ब्रेक केलं. जयश्री गडकर यांचंही मग नाव झालं, त्यांनाही प्रसिद्धी मिळाली. त्या काळात एक कथा सांगितली जाते, एक गोष्ट सांगितली जाते की एकानं आपली शेवटची इच्छा म्हणून काय सांगावं. त्यानं हे मागितलं की सांगते ऐका हा चित्रपट पाहायची शेवटची इच्छा. तमाशा म्हणजे लावणी आणि लावणी म्हणजे जयश्री गडकर. हे गुळपीठ इतकं जबरदस्त होतं की काही विचारू नका मंडळी, खरंच विचारू नका, तुम्ही फक्त ऐका. आणि हो, 16 वरीस असलं तरीही ऐका आणि 16 वरीस नसलं तरीही ऐका. ऐका.

0: जनक जनक पायल बाजे हा खरतर संध्याचा चित्रपट, पण त्यातल्या एका गाण्यात ग्रुप डान्सर म्हणून जयश्री गडकर यांची वर्णी लागली आणि त्यांची सुरुवात ही झाली करिअरची. म्हणजे त्यांची एंट्री झाली म्हणा ना तमाशापटात, आणि मग अशाच नृत्यप्रधान सिनेमांची रांगच लागली. खेड्यातलं वातावरण, तिथलं राजकारण, तिथले पाटील, तमाशे, नाचगाणं, सवाल जवाब, त्या जत्रा, त्या कुस्त्या, ते फड, होय फड तमाशाचे आणि हुसाचे. फड सांभाळ तुऱ्या लाग आला, ऐकूया.
1: तुझ्या उसाला लागल कोंधा.

लांब रुंद पिकला बिघा, याची कुठवर ठेवशील निगा? सुरेख वस्तू म्हणजे आवात न जगा, याला कुंपण घालशील किती? जातो चोरांची लय

सांगत नाही काल ऐकू आले कोल्हे कोई पोट भरल्याविना काही घेकर येत नाही साऱ्या राती राहील कोण जाग नको बोलण्या

आपल्याकडं आपल्या कलाकारांना टाइपकास्ट करतो आपण फार लवकर, ठराविक भूमिकेचा शिक्काही मारतो आपण त्यांच्यावर. पण जयश्री गडकर यांनी मात्र तसं होऊ दिलं नाही. तमाशाबरोबरच त्यांनी कौटुंबिक चित्रपटही केले. मानिनी, मानिनी मधली मालती त्यांनी ताकदीनं उभी केली. ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी यांनी मानिनी हा चित्रपट आवर्जून पाहिला आणि इतक्या उंचीवर हा रोल तर दुसरं कोणी ठेवू शकणारच नाही असं जयश्री गडकर यांचं कौतुकही केलं त्यांनी. थांब लक्ष्मी, कुंकू लावते काय किंवा साधी माणसं काय, सात्विक आणि सोज्वलतेची मूर्तिमंत उदाहरणही, मोहित्यांची मंजुळा तर या शालीनतेची परिसीमा. निळ्या आभाळी कातरेवेळी निशब्द होतो आपण.

काय बोलावं, खुद्द लता दीदींनी गायलं हे विलक्षण गीत. संगीत ही आनंदघन म्हणजे त्यांचंच. लता दीदींनी या मंजुळीचं खूप कौतुक केलं होतं. जयश्री गडकर भूमिका कशीही असो, त्या खूप मेहनत घेत. त्या भूमिकेत अक्षरशः जीव होतात. सकाळी नवला पायात बांधलेले घुंगरू दुसऱ्या दिवसापर्यंत अगदी तसेच असत काही वेळा. सतत शूटिंग, दौरे आणि त्यांचे अपघात तरी किती व्हावेत. चक्क 22. त्या 22 अपघातातूनही त्या उठल्या. सिनेमा आणि संसार हे दोन्ही सांभाळत राहिल्या ताकदीनं. हात अष्टोप्रहर कामात गुंतलेले होते, पण मंडळी त्या हाताला चटकेही बसत होते. अरे संसार, संसार.

जयश्री गडकर यांनी जवळपास 250 चित्रपट केले. 50 वर्ष त्या पडद्यावर होत्या. स्वतःचा मेकअप त्या स्वतःच करीत. सगळ्यांशी चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध. राजा गोसावीसोबत त्यांनी अवघाची संसार हा चित्रपट केला. छान ट्युनिंग जमलं होतं दोघांचं. आणि असंच ट्युनिंग त्यांचं अरुण सरनाईक यांच्याशीही होतं. मंडळी, ही जोडी खूप गाजली आणि चालली सुद्धा. 17-18 चित्रपट दोघांनी मिळून केले असावेत. छुम छुम नाचतानाच आपुलकीचे गहिरे संगीत ही आपोआपच निर्माण झालं दोघांत. ऐकूया छुम छुम नाचे नर्तकी.

0: चुमक चुमनते नाच नर्तकी
1: चुमक चुमनते चुमक चुमनते।

एकदा एका सेटवर जयश्री गडकर यांच्या डोळ्यांना दुखापत झाली, मोठी दुखापत, आणि मग डोळ्यावर 6 महिने पट्टी बांधावी लागली त्यांना। त्या म्हणाल्या, ज्या दिवशी माझे डोळे गेले त्या दिवशी माझे डोळे उघडले। बापरे, त्यांचं हे वाक्य बरंच काही सांगून जातं। अशी मी जयश्री हे त्यांचं आत्मचरित्र। मंडळी, त्यांची रास होती सिंह, त्यांची मेहनत, त्यांची जिद्द, करारी बाणा, हे सुद्धा सगळं सिंहासारखंच होतं की त्यांनी हिंदी पिक्चर्सही केली आणि हो, रामायण ही मोठी सिरियलही केली। त्यातली कौसल्याची भूमिका आपल्या आजही स्मरणात आहे। ही भूमिकाच काय, पण जयश्री गडकर नावाची सुपरस्टार नेहमीच आपल्या स्मरणात राहणार आहे। जयश्री गडकर यांच्या त्या स्मृतीस मी रामचंद्र कुलकर्णी आणि आपल्या तमाम चाहत्यांची आदरांजली। अलौकिक अशी फिल्म करिअर करूनही साधीच असलेली ही साधी माणसं, त्यांना आपल्या सगळ्यांचा नमस्कार।

अर्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 54, दशक 4, समास 9, आत्मनिवेदन भक्ती। मागे आपण 8व्या भक्तीचे लक्षण पाहिले, आता सावधपणे 9वी भक्ती जाणून घ्या। 9वी भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती, ते मी प्रांजळपणे कथन करीत आहे। परमेश्वराच्या चरणी समर्पित भाव म्हणजे आत्मनिवेदन होय। मी भक्त असे म्हणून विभक्तपणाने, मी वेगळेपणाने देवाची पूजा करावी, हे विलक्षण आहे। लक्षण असूनही विलक्षण, ज्ञान असूनही अज्ञान, भक्त असूनही विभक्तपण असं हे आहे। भक्त म्हणजे विभक्त नाही आणि विभक्त म्हणजे भक्त नाही, याचा विचार जर केला तर त्याच्यातील समाधान तुमच्या लक्षात येईल। तेव्हा त्याचा विचार करावा। देव कोण तो ओळखावा, आपण आपल्या अंतर्यामी शोध घ्यावा। मी कोण याचा शोध घेतला तर आपण नाही असं लक्षात येतं। अशा तऱ्हेने आपण नाहीच हे लक्षात आल्यानंतर आत्मनिवेदन तत्व सहजपणे साध्य होतं। तात्विकदृष्ट्या सगळं आहे, परंतु विचार केला असता त्या सगळ्याचा निराश होतो। प्रकृतीचा निराश झाला की आत्मा आपल्याला सापडतो। तात्विकदृष्ट्या पाहिलं तर भासतं, विचार केला तर निराश होतो। प्रकृती नाहीशी होताच आत्मा असतो, मग मी कुठे आला? परमेश्वर हा मुख्य आहे, दुसरी जगदाकार प्रकृती आहे, तिसरा आपण मध्येच कुठून आला चोरासारखा? अशा प्रकारे ही देह अहंता खोटी आहे हे सिद्धच झाले। विचार केले असता आपण काहीही नाही, तत्त्ववेचन करू गेले तर पिंड ब्रह्मांड तत्त्वरचना विश्वाकार केलेली आहे, नाना तत्त्वच विस्तारलेले आहे। ही तत्त्वे आपण पाहायला गेले तर दिसत नाही आणि न पाहायला गेले तर तुम्हाला आत्म्याची प्रचिती येते। अशा प्रकारे आदी आणि अंती आत्माच आहे, आपण नाहीच हे समजते। आत्मा हा एकच स्वानंद घन आहे आणि मी म्हणजे आत्मा हे वचन आहे, तर मग आपण वेगळे कुठे उरतो? सोहम हंसहा हे याचे उत्तर असून, आत्म्याचा विचार केला तर आपण कुठे येतो? आपण तिथे उरत नाही। आत्मा निर्गुण निरंजन आहे, तो एकमेव आहे, तिथे आपण म्हणजे शब्दच येत नाही। हा आत्मा म्हणजे अद्वैत, तिथे द्वैत अद्वैत असा भेद नाही, म्हणून मी पणाचा तिथे विचारच येत नाही। आत्मा म्हणजे पूर्णपणे परिपूर्ण, तिथे गुण अगुण नाहीत। निखळ निर्गुण असेल तिथे आपण कुठून येणार? मितूपण नष्ट झाल्याने वस्तू ही एकमेव आहे। जीव शिव उपाधीचे वर्णन करता, जीव शिव स्वरूपाशी दृढबुद्धी झाला असताना आपण असे वेगळे ओळखत नाही। आपण आहोत, आपण मिथ्या आहोत। परमेश्वर हाच खरा आहे। देव आणि भक्त हे दोघेही एक आहेत, असा या वचनाचा अर्थ आहे हे अनुभवी लोक जाणतात। याचं नाव आत्मनिवेदन असून ज्ञानी लोकांचं समाधान आणि 9व्या भक्तीचं हे लक्षण होय। पंचभूतांमध्ये आकाश आहे, सर्व देवांमध्ये जगदीश आहे आणि नवविधा भक्तीमध्ये 9वी भक्ती आत्मनिवेदन भक्ती विशेष आहे। ही आत्मनिवेदन भक्ती जर झाली नाही तर जन्म मरण चुकणार नाही, हे सत्य वचन आहे, त्याला दुसरे प्रमाण नाही। अशी ही नवविधा भक्ती सायुज्य मुक्तीसाठी केली पाहिजे। सायुज्य मुक्ती ही युगाचा अंत झाला तरी न ढळणारी आहे, तिन्ही मुक्तीत नाश आहे पण सायुज्य मुक्ती मात्र अचळ आहे। त्रैलोक्याचा नाश झाला तरी सायुज्य मुक्ती नष्ट होत नाही। चत्वार मुक्ती म्हणजे सायुज्य मुक्ती। वेदशास्त्र सांगतात त्याप्रमाणे पहिल्या 3 मुक्ती नष्ट होणाऱ्या आहेत तर चौथी अविनाशी आहे। पहिली मुक्ती म्हणजे स्वलोकता, दुसरी समीपता, तिसरी स्वरूपता आणि चौथी सायुज्य मुक्ती। अशा प्रकारच्या 4 मुक्ती आहेत ज्या भगवत भजनामुळे प्राण्याला प्राप्त होतात, असं हे प्रांजळ निरूपण आहे। ते त्यांनी सावधपणे पुढे ऐकावे। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिवेदन भक्तीनाम समास 9वा समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. देहाला भगवंत प्राप्ती करताच सांभाळावं. देहाला सांभाळणं जरुरीच आहे, परंतु भगवंत प्राप्ती करता ते करावं, विषयाकरता करू नये. बाहेरचा लौकिक सांभाळला, पण होतं नव्हतं ते घालवलं, मग यात काय मिळवलं? हा वेडेपणाच म्हणायचा. आतल्या खोबऱ्याचं रक्षण करण्याकरता करवंटीची जरुरी आहे. केवळ बाह्यांगाचीच जपणूक करणं हेच काही मनुष्याचं अंतिम उद्दिष्ट नाही. बाह्यांगाचं सुख हे काही खरं सुख नाही. मी माझं यापासून आपण द्वैताला सुरुवात करतो. कल्पनेनं जेवढं समजेल तेवढं पाहू लागतो, परंतु शेवटपर्यंत मी कोण याचा आपल्याला पत्ता लागत नाही. आपली चूक झाली असं समजलं म्हणजे दुरुस्त करण्याचा मार्ग पाहता येतो. जिथून आपली वाट चुकली तिथं परत यावं लागतं. मी देही असं म्हणू लागलो इथं आपली वाट चुकली. असत्याला सत्य मानलं ही आपली चूक झाली. विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली. त्याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतलाय, तरी अजून आपली ही कल्पना खरी का खोटी हे आपल्याला कळत नाही. हे मात्र और आहे. खरोखर प्रपंच हा टिपऱ्यांच्या खेळाप्रमाणे आहे. टिपऱ्यांच्या खेळामध्ये एकाला टिपरी दिली की तो लगेचच पुढच्या गड्यापाशी जातो. त्याप्रमाणे हा प्रपंच स्थिर नसून सारखा बदलणारा आहे. आपला जन्म मरण हे एक प्रकारे रोज घडत असतं. आपण निजलो झोपी गेलो की मरण समजावं, आणि उठलो जागे झालो की आपला जन्म झाला असं समजावं. एखाद्या तुरुंगामध्ये पुष्कळ कैदी असतात. कुणी काही केलेलं असतं हे खरं आहे, तरीसुद्धा जे करू नये ते प्रत्येकानं केलेलंच असतं ही गोष्ट निश्चित आहे. त्याप्रमाणे जगामध्ये जे लोक दुःख भोगतात त्यांनी मागच्या जन्मी अमुक कर्म केलं हे जरी समजलं नाही, तरी जे करू नये ते त्यांनी केलेलं आहे ही गोष्ट निश्चित असते. परंतु त्यामध्ये भगवंतांना एक मोठी सोय ठेवली आहे. ती अशी आहे की जो देहाला विसरेल त्याला दुःखाची जाणीव होणार नाही. जगातल्या दुःखाचा प्रश्न हा मानवी तर्काला समाधानकारकपणे न सुटणारा प्रश्न आहे. म्हणून त्याच्याबद्दल फार विचार न करता जगातलं दुःख शक्यतो कमी करण्याचा प्रयत्न करावा. ज्याला देवाची पूर्णपणे आठवण असते त्यालाच जगाचा दुःखाचा विसर पडतो. जो स्वतःला पूर्णपणे विसरतो त्यालाच भगवंताची प्राप्ती होते. स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नामात रंगून जाणं हा एकच उपाय आहे. जेवढ्या उत्कटतेनं नाम आपण घेऊ तितकं अधिकाधिक आपण नामात गुंतले जाऊ, मग देहाची आठवण कशाला राहील? आपण नाम घ्यावं ते आपणच आपल्या कानांनी ऐकावं, आणि ते घेता घेता शेवटी त्यात स्वतःला विसरून जावं हाच आनंदाचा मार्ग आहे. नाम अंतरात शिरलं की देहाचा विसर पडतो. मग मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळतं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: रसिक हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची जी श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. दर गुरुवारी आपण विनोबा म्हणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना भेटत असतो. त्यामागचं कारण असं की संजय दालमिया सर आणि ओपन लिंक फाउंडेशन यांनी सुरू केलेलं शिक्षक सहाय्य कार्यक्रम म्हणजेच विनोबा हे ॲप. या ॲपमध्ये शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमांविषयीची माहिती संकलित केली जाते आणि त्यातूनच शिक्षकांना पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड मिळत असतो. आणि अशाच पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना आपण भेटत असतो आणि त्यांच्याशी गप्पा मारत असतो. तर ह्याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला उपस्थित आहेत श्रीमती कावेरी विठ्ठल बोराडे मॅडम, ज्या आलेल्या आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरखिंड, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या ठिकाणाहून. तर मंडळी आपण त्यांचं स्वागत करूया. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद. नमस्कार सर्वांना.
0: कसं वाटतंय आज या ठिकाणी येऊन?
1: खूप छान वाटतंय. इथे येऊन उपस्थित राहताना खूप आनंद होतोय आणि खूप साऱ्या इच्छा आकांक्षा व्यक्त करण्याची मतं व्यक्त करण्याची संधी उपलब्ध होती आपल्या वतीनं, त्यासाठी खरंच धन्यवाद.
0: वा, थोडंसं बालपणात घेऊन जाते. तुमचं बालपण कुठे गेलं, कसं गेलं आणि शिक्षिका व्हावं असं का वाटलं?
1: माझं बालपण नाशिकमध्येच. वडील माझे 83 साली इथे नाशिकला कामगार म्हणून VIP मध्ये हजर झाले आणि तेव्हापासून वडील इथे स्थायिक झाले. बालपण माझं नाशिकमध्ये. शाळा माझी पहिली ते 10वीपर्यंत स्वामी विवेकानंद विद्यालय आणि 11वी 12वी KTHM कॉलेज. तर शिक्षण इथेच झालं. आईचं स्वप्न होतं की मी शिक्षिका व्हावं. माझ्या जन्माच्या वेळेस आईचा DED ला नंबर लागला, परंतु घरची परिस्थिती आणि जबाबदाऱ्या यामुळे पुढे शिक्षण कंटिन्यू करता आलं नाही. त्यामुळे आईचं स्वप्न होतं की शिक्षिका व्हावं. आणि मलाही कलेची आवड होती, चित्रकलेची आवड होती आणि पहिल्यापासून फोकस्ड लाईफ होतं. वडिलांनी खूप संघर्ष केला, खूप कष्टातून दिवस काढले. कंपनी बंद पडली, त्यानंतर वडिलांनी गावी जाण्याचा निर्णय नाही घेतला. आजी आजोबांनी बोलवलं होतं, पण वडिलांनी शेती असतानाही, थोडी किरकोळ शेती असतानाही जाऊन तिथे मुलींचं भविष्य घडणार नाही. त्यामुळे वडील नाशिकमध्येच थांबले. मी 4थीला असताना वडिलांबरोबर, वडिलांची कंपनी बंद पडली, 4थी 5वीचं पूर्ण वर्ष मी वडिलांबरोबर भाजीपाला विकला. दिवस सकाळची शाळा करायची, वडिलांसोबत भाजीपाल्याचा गाडा वडिलांनी सुरू केला 2 वर्ष. नंतर पुन्हा कंपनी सुरळीत झाली. त्या काळात आईने पण कंपनीमध्ये जॉब स्वीकारला. शिक्षण चालू राहिलं, स्ट्रगल चालू राहिला, त्यातून घडत गेलो. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं पावलं टाकायची एवढाच एक हेतू डोळ्यासमोर होता, त्यामुळे आज इथपर्यंत पोहोचलो.
0: क्या बात आहे. नाही, नक्कीच तुमच्या वडिलांच्या जिद्दीला सलाम आहे. आणि आपल्या आईचं स्वप्न आपण पूर्ण करावं ही पण एक तुमच्या मनाचा मोठेपणा. नाही तर आजकालच्या मुलांचं असं असतं, ठरलेलं असतं की मी कोणी काही सांगितलं तरी मला हेच व्हायचंय. पण आपल्या आईची इच्छा आपण पूर्ण करावी,
1: आईचं स्वप्न होतं. आणि मी 7वीत असताना माझे वडील एकदा मला म्हटले होते, माझं घराणं वारकरी संप्रदायाचं, संत साहित्याचा अभ्यास वारकरी संप्रदाय, देवभोळेपणा आणि भक्तीशी समरस असणारं कुटुंब आहे माझं. म्हणजे वडिलांनी एक काम आणि देवपूजा किंवा ग्रंथवाचन, विठ्ठलाची भक्ती, याच्या पलीकडे वडिलांनी माझ्या दुसरं वेगळं स्वप्न काही उराशी बाळगलं नाही. मुलींना घडवायचं. आणि मला 7वीला असताना एकदा वडील म्हटले होते, पेपर वाचत होते आणि विद्यावाचस्पती पदवीबद्दल बोलले वडील. पेपरमध्ये कोणाला तरी PhD मिळाली होती आणि मला म्हटले, ताई तुला विद्यावाचस्पती माहितीये का? म्हटलं नाही. तर मग ती बातमी पण मी वाचली. मला म्हटले, माझं स्वप्न आहे की तू शेवटचं टोक गाठलं पाहिजे शिक्षणामधलं, PhD मिळाली पाहिजे, तू काहीतरी केलं पाहिजेस. आणि सुदैवाने त्यांच्या आशीर्वादाने आज मी PhD करते आहे पुणे विद्यापीठामध्ये. आणि त्यांचाच आशीर्वाद आहे. घराण्यामध्ये वारकरी परंपरेचा आणि विठ्ठलाच्या भक्तीचा जो अलौकिक संगम माझा आहे, त्या कृपेने, विठ्ठलाच्या कृपेने मला विषयच मध्ययुगीन संत वाङ्मयातील श्री विठ्ठल हाच विषय मी घेतलाय आणि त्यात आता अभ्यास सुरू आहे माझा.
0: किती छान.
1: त्यामुळे मी खरंच स्वतःला भाग्यवान समजते की मी त्यांचे स्वप्न पूर्ण करते.
0: वा. नक्कीच. म्हणजे आपल्याला मिळालेले संस्कार हे आयुष्यभर आपल्या कसे सोबत राहतात याचं तुम्ही एक उदाहरण आहात की बालपणी आपल्यावर जे संस्कार झाले तेच घेऊन आपण पुढे चालतो आणि ते किती प्रबळ असतात हे लक्षात आलं.
1: एक थोडा मुद्दा मी सांगू इच्छिते. आपण जेव्हा शिक्षणाच्या प्रवाहात असतो ना, PhD करायची आहे, त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याला अडचणी खूप असतात. खूप अडचणी असतात. PhD खरंच सोपं नाही. मी आज ते सगळं अनुभवती आहे. 2014 जिल्हा बदलीने मी इथे आले. त्यानंतर 2016 मी एंट्रन्स एक्झाम दिली. पण तेव्हाच्या सुविधा, फोनच्या सुविधा, तेवढं तंत्रज्ञान, म्हणजे आम्ही पण अपडेट होतो आहोत काळानुसार. मेल उशिरा पाहायला गेला, पहिल्या 11 त्यावेळेस माझं सिलेक्शन झालं होतं, पण कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि इतर काही गोष्टींमुळे तो मेल उशिरा पाहायला गेला, तर माझी तारीख निघून गेली. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी एक चान्स मिस केला तिथे उपस्थित राहण्याचा मुलाखतीला. त्याच्यानंतर बीएड केलं, एमए बीए बीएड या शिक्षणाच्या पायऱ्या कंटिन्यू सुरूच होत्या. त्यानंतर पुन्हा पेट एंट्रन्स एक्झाम दिली, विषय निवडीचा विषय आला की आता तुम्हाला तुमचा सिनॉप्सिस सादर करायचा आहे, तुम्ही जेव्हा मुलाखतीला जाणार आहात तेव्हा तुम्हाला तुमचा विषय पूर्णपणे कशा पद्धतीने तुम्ही तुमची मांडणी करणार आहात हा आराखडा तिथे द्यायचा असतो. आमचे गाईड नेमले गेले, मार्गदर्शक आहेत आमचे सहदेव चव्हाण सर, त्यांचा माझा फोनवर संपर्क असतो. सर मराठी विभाग प्रमुख आहेत वाघोलीला. आमचे 3 ते 4 सातत्यानं फोन सुरू होते आणि फक्त विषय निवडीच्या संदर्भाने.
0: बर,
1: सरांचं म्हणणं होतं की दुसरा कुठला तरी विषय तुम्ही घ्या, आणि माझं मत असं होतं की नाही, मला संत वाङ्मयाचा अभ्यास करायचा आहे.
0: बर,
1: 3 हे डिबेट सुरू होतं. तर 3 सर या निष्कर्षाला पोहोचले की ही व्यक्ती याच विषयामध्ये अभ्यास करेल, आणि सरांकडनंच तो विषय आला. मग संत वाङ्मयात कोणी काय केलंय, कोणी काय केलंय,

0: ते अवघ्या 2 जणांचं सिलेक्शन झालं. आनंद वाटतो. माझ्यासोबत एक BEDच्या शिक्षिका होत्या, त्यांनी अपंग समावेशीचा विषय घेतला होता. त्यांचा एक विषय ॲज इट इज मंजूर झाला आणि माझा एक विषय ॲज इट इज मंजूर झाला.
1: क्या बात आहे, खूपच छान. बर, हे सगळं करत असताना BED झालं, DED झालं. DED झाल्यानंतरचं पहिलं पोस्टिंग कुठल्या शाळेवर मिळालं?
0: पहिली पोस्टिंग माझी 20 जुलै 2005, पहिली फर्स्ट जॉईनिंग माझी जिल्हा परिषद केंद्र शाळा पळशी, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार. 9.5 वर्ष मी आदिवासी दुर्गम भागात काम केलं आहे. माझं DED पण ताराबाई अनुताई मोडक, ताराताई मोडक यांच्या, म्हणजे महाराष्ट्रातलं आपली पहिली बालवाडी अंगणवाडी, महाराष्ट्राची शिक्षणाची धारा पंढरी जिथून आहे तिथे शिक्षण झालं DED. आणि तिथून जसा वारसा घेतला तो आस्था गायत आदिवासी सेवा मुलांसाठी काम करत राहणं, ज्ञानदानाचं आणि जमेल तेवढं देत राहणं हे तिथून सुरू आहे. त्यानंतर 2014 बदली करून आले. आजही बोरखिण आदिवासी बहुल गाव आहे, कान्याकोपऱ्यातली शाळा आहे, निसर्गरम्य परिसर आहे. खूप कामाची संधी तिथे उपलब्ध होती, अडचणी होत्या असं नाही म्हणणार, कामाची संधी तिथे उपलब्ध होती. आणि गेल्या 12 वर्षापासून तिथे आहे आणि त्या संधीचं जे स्वप्न तिथं आल्यानंतर पाहिलं ना, त्या संधीचं सोनं झालेलं. आज मी काय माझे ग्रामस्थ पण सांगतील की गावकऱ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून जे स्वप्न पाहिलं, आम्ही तिघीही महिला शिक्षिकाच तिथे आहोत. छोटीशी शाळा आहे, 5वीपर्यंत वर्ग आहेत, 80 पर्यंत पट असतो, 70-80 पर्यंत. माझी मुख्याध्यापिका आत्ता बदली झाली दिवाळीत, सोनाली शिंदे मॅडम, त्या 2018 आल्या. त्यांनी आम्ही गावकऱ्यांनी स्वप्न पाहिलं, 2 जुन्या वर्ग खोल्या होत्या, इमारत बांधायचं स्वप्न बघितलं. 2018 कामाला लागलो, खूप अडचणी आल्या. एम्फती फाउंडेशनचे लाख लाख आभार, माझ्या सगळ्या ग्रामस्थांचेही आभार. त्यांनी आमच्या शब्दाला मान दिला आणि आपल्या गावाच्या विकासासाठी सगळ्यांनी तळमळीने पुढाकार घेतला. आम्ही सांगत गेलो, ते करत गेले. एम्फती फाउंडेशनचे आदरणीय सुंदरेश्वरम सरांना सुरुवातीला असं वाटलं की ह्या दोघी तिघी महिला आहेत, नाही शक्य होणार म्हणून, तर बघतायत ते आपण 10 लाख जमा करा. तर त्यांचं वाक्य असं होतं, कागज पे आप अगर जिलेबी दिखाओगे और थाली में खाने को दोगे उसमें फरक रहता है. पासबुकावर 10 लाख दाखवा, लोकांना जमा करू द्या, लोकांना फुकटची किंमत राहणार नाही. त्यांचा सहभाग असेल तर त्यांना त्या वस्तूची किंमत असेल, त्यांचं म्हणणं रास्त होतं. आणि मग आम्ही दोघी झपाट्याने कामाला लागलो, शिंदे मॅडम आणि मी. खूप जिथून मिळेल डोनेट करणारे दाते शोधले की ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणं भाग होतं. मूल रडल्याशिवाय कधी कधी आई पण दूध पाजत नाही. तर ते करत गेलो. 2018 कामाला लागलो होतो. 10 ऑगस्ट 2023 नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला. माझे सगळे अधिकारी असतील, जिल्हा परिषदेचे कर्मचारी असतील, सगळ्यांनी पाठबळ दिलं. अडचणी आल्या, लोक म्हटले पण की कशासाठी एवढा अट्टहास, ठीक आहे होईल तर करूया, नाही तर सोडून देऊया असंही सांगणारे होते. पण लढत राहिलो. नोटबंदी आली, पर्जन्यकाळ होता, लोकांच्या हातातले पिकं गेले, पैसा नव्हता. पण माझ्या गावातल्या महिला काही अशा होत्या की मॅडम एवढे 100 रुपये जमा झाले तर आज मजुरीमधनं बाजूला पडले, एवढे ठेवा तुमच्याजवळ शाळेसाठी. वा, अशाही होत्या. आणि लाखांनी देणारेही होते. गावचं पाणी गेलंय त्याच्यासाठी कोणी 1 लाख रुपये केले असतील, कोणी 25,000 केले, कोणी 21,000 केले, ज्याला जसं शक्य झालं त्याने तसं दिलं. पण आज ती वास्तू पाहताना पुढच्या आज 25 पिढ्यांची सोय झाली हा खूप मोठा आनंद आहे.
1: अगदीच. खरं तर मीच निशब्द आहे आता ह्या सगळ्या, म्हणजे ना मी दरवेळेला माझं हे एक वाक्य असतंच की जेव्हा जेव्हा विनोबाच्या मुलाखती असतात, खरं तर ती मुलाखत नसते, ती एक माझी शिकवणी असते. नेहमीच प्रत्येकच शिक्षकाचं स्ट्रगल बघून किंवा त्याचं एकतर स्वतःची वैयक्तिक लढाई एक असते आणि दुसरं म्हणजे शाळेची इमारत बांधण्यापासूनची तयारी असते. बऱ्याच वेळा असे अनुभव आलेत की आम्ही मुलांना वर्गात कपडे घालून या असं सुद्धा सांगितलंय, त्यांची नखं कापून दिली, त्यांचे केस आम्ही कापून दिले.
0: मी आणि आमच्या शिंदे मॅडम आजही वस्तीवरच्या मुलांसाठी खूप अट्टहासाने, मुलं खूप लांबून येतात, मुलांच्या अडचणी खूप आहेत. आज माझा गावचा परिसर पाहिला तर धरणाचा परिसर आहे, जंगल वस्ती आहे, मला स्वतःला बिबट्या आडवा गेला. अवघ्या 5 फुटावर ना एवढं मोठं जनावर जेव्हा तुम्हाला आडवं जातं तेव्हा तुमच्या काळजात काय भीती बसते हे तुम्ही त्याला पाहिल्याशिवाय नाही, कल्पनाच नाही करू शकत, तुम्ही अंदाज नाही बांधू शकत. आणि चार चार पाच

0: 5 किलोमीटर चिखलातून दरी डोंगरातून मुलं शाळेपर्यंत पोहोचतात. मुलांना शाळेची गोडी आहे, मुलं टिकली आहेत, यावरच तुम्हाला समजेल की तिथला शिक्षक काम करतोय. तिथला शिक्षक मुलांना जीव लावतोय, त्याशिवाय मुलं येत नाही. लेकरं तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही जीव लावलेला असतो. जर तिथे मिळालं नाही तर मुलं थांबत नाहीत. त्याच्यासाठी त्यांच्यापर्यंत सातत्यानं पोहोचणं हेच प्रयत्न मी बोरखिंडला आल्यापासून करत होते. आज माझ्याकडे 62 पट आहे माझा. मुलं गैरहजर नसतात, लांबून येतात, 3-3, 4-4 किलोमीटर, बोटं फाटतात, चपला तुटतात, चिखल असतो, पाऊस चालू असतो, काट्याकुट्याची वस्ती असते, झाडं झुडपं आजूबाजूला वाढलेली असतात, जंगली जनावरं असतात, श्वापद असतात, पण नाही घाबरत मुलं. नाही घाबरत. अगदी घराजवळ बिबट्या फिरलेला मस्त संध्याकाळी फिरला का, सकाळी पहिले आल्याबरोबर निरोप असतो. माझ्या घराजवळ बिबट्या होता बरं का, वस्तीवरच्या मुलांना भेट द्यायला गेले होते, 2 दिवस गैरहजर होते. म्हटलं नक्कीच काहीतरी झालंय म्हणून आमच्या आशा कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन गेले होते. डोंगराला वळसा घालून गाडी चालवणं, स्कूटी चालवणं शक्य नसतं, अवघड असतं.
1: बरोबर.
0: पण तरी लेकरं आली नाही की त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. घेऊन गेले मागच्या वट पौर्णिमेला, दोघीच जणी होतो गाडीवर. एका बाजूला तीव्र उतार, एका बाजूला चढण, मध्ये कच्ची पायवाट. मुलांना भेटलो, सांगितलं, त्यांना चॉकलेट्स दिले. आणि वस्तीवरच्या मुलांसाठीच नाही, सगळ्याच मुलांसाठी अट्टहास चालू असतो. सातत्यानं लोकसहभाग मिळवणं, मुलांसाठी वह्या, पेन, दप्तर, सतत ही उपक्रम शाळेत चालू असतात, आजही चालू आहेत. त्यात सेव्ह द चिल्ड्रनने पण सहभाग दिला. फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमीच्या रीना मल्होत्रा येऊन गेल्या, त्यांनी 1,70,000 साहित्य दिलं मुलांसाठी, कम्प्युटर टेबल, खुर्च्या, असं सातत्यानं मिळवत राहावं लागतं त्या मुलांसाठी, तरच ते विश्व उभं राहतं.
1: अगदी.
0: आणि मग जेव्हा वस्तीवरच्या मुलांपर्यंत गेले, त्यांना भेटले, सांगितलं, ते यायला लगेच दुसऱ्या दिवशी येतो म्हटले, काही किरकोळ अडचणी होत्या त्या समजून घेतल्या. परत येताना मग जेव्हा बिबट्या आडवा गेला, त्यालाही असं झालं की आपल्याला कोण आडवं गेलं, मलाही असं झालं की मला कोण आडवं गेलं. एवढी मोठी झेप त्यानं डोळ्यासमोर घेतली, गाडी बंद केली आणि दोघीही शांत, काहीच हालचाल नाही, फक्त तो आमच्याकडे बघतोय ना आम्ही त्याच्याकडे बघतोय. हा खेळ मिनिटभर होता, तो एवढ्याच अंतरावर टेकाडावर होता. माझी गाडी एवढ्याच अंतरावर होती, अवघ्या 5-7 फुटावर. गाडी चालू करून जाऊ कशी आणि थांबू कशी? आमच्या रेणुकाताई म्हणतात, ओ मॅडम चला. म्हटलं थांबा 2 मिनिटं, मला त्याला बघू द्या, तो जर परत झेप घेऊन आला तर आपण दोघी इथे कोणालाच दिसणार नाही. एक अंदाज घेतला, गाडी सुरू केली आणि गाडी डोंगराला वळसा घालून खाली उतरेपर्यंत त्यानं निरीक्षण केलं आमचं. तो जागेवरनं हल्ला नाही. मी मात्र कशी गाडी परत आणली मलाच माहिती.
1: बापरे.
0: पण खूप काळजी घ्यावी लागते. मुलांना सातत्याने सांगत असतो, विद्यार्थी सुरक्षा कमिटी आहे, पालकवर्ग सजग आहे, वाड्यावस्तीवर जाणाऱ्या मुलांना येणारे जाणारे घेऊन जातात. पालकांना सातत्यानं सांगत असतो. दुर्दैवाने अनुचित प्रकार आजपर्यंत कुठला घडला नाही, परमेश्वर कृपेने पुढेही घडणार नाही.
1: अगदीच. तुमच्यासारखं सत्कर्म करणारी माणसं असतील तर त्यांना परमेश्वर साथ देतोच नक्कीच. आपण आता थोडंसं विनोबाकडे येऊया. तर विनोबाची आणि तुमची ओळख कधी झाली?
0: विनोबाची आणि आमची ओळख झाली 2022. विनोबा ॲप सुरू झालं, त्या संदर्भात माहिती दिली गेली, ॲप इन्स्टॉल केलं गेलं. त्यावेळेस कृष्णा घायाळ सर होते, राकेश महाजन सर आहेत, आताही दुसरे महाजन सरच आहेत. विनोबाच्या टीमने खूप सहकार्य केलं. अडीअडचणी आल्या की समन्वयक टीम आहे, त्यांच्याशी संपर्क करायचो. पहिल्या पोस्ट December 2022 मी आणि शिंदे मॅडम आम्ही दोघींनीही सुरू केली. म्हणजे सिन्नर तालुक्यामध्ये अगदी अग्रेसर जर असतील तर सोनाली शिंदे मॅडम माझ्या माजी मुख्याध्यापिका, मला 10 वर्ष सिनियर आहे, पण कामाचा आवाका प्रचंड आहे. म्हणजे त्यांना थांबणावं लागतं, मॅडम थांबा मला येऊ द्या तुमच्यासोबत, मग तुम्ही पुढे आपण दोघी मिळून पळूया, असं कधी कधी व्हायचं. आमचं बॉन्डिंग छान होतं खूप. आणि सिन्नर तालुक्यातनं खूप साऱ्या पोस्ट आमच्या उपक्रमांच्या सातत्यानं, शाळेत जे काही सुरू आहे त्याच्या पोस्ट विनोबावर डिसेंबर महिन्यापासून टाकायला सुरुवात केली. म्हणजे 22-23 जर बघितलं तर एक तुमचे दिवस थोडे, एवढे उपक्रम दररोजचे नित्यनियमाचे राबवलेले उपक्रम अपलोड केलेले सापडतील. पण मग मध्यंतरी तांत्रिक बदल, विनोबा ॲपही अपडेट होत राहिलं. आणि थोडं मग कामाचं लोड जर वाढला तर मग तिकडे पोस्ट अपलोड करणं, कारण घरची सगळी कामं सांभाळून आणि मग रात्री झोपेच्या वेळेस मग ते दिवसभरातलं सगळं व्हिडिओ तयार करणं, ऍक्टिव्हिटी पाहणं, ते एडिट करणं, अपलोड करणं, मग थोडंसं मागे पडलो. मग परत पुन्हा एकमेकींना सांगितलं, पुन्हा उभारी घेतली, पुन्हा उपक्रम अपलोड करत राहिलो. तर विनोबावर जवळजवळ 261 क्लब ऍक्टिव्हिटी, 1 प्रोजेक्ट, 11 TLM, 53 टीचर स्टोरीज, 9 हॉनर्स अँड अवॉर्ड्स, 10 हॉबीज, 1 कोर्स असं आजपर्यंत माझ्या प्रोफाईलला अपलोड आहे.
1: वा, त्याच्यातून पोस्ट ऑफ द मंथ किती वेळा मिळालं?
0: पोस्ट ऑफ द मंथची आकडेवारी बरीच झाली मॅडम, 36 लाइफ टाइम पोस्ट ऑफ द मंथ आहे.
1: क्या बात आहे, इतके वेळा पुरस्कार मिळाला आतापर्यंत?
0: हो.
1: वा, एक वेगळा विक्रम झाला असं म्हणायला काही
0: हरकत. पोस्ट ऑफ द मंथ आहे आणि विनोबाच्या वतीने एक खूप सुंदर पिशवी दिली जाते. ती पिशवी गच्च भरलेली असते आमच्या मुलांच्या खाऊने, त्याच्यामध्ये तुमचं लेखन साहित्य असतं. मागच्या 3 ते 4 वर्षापासून माझ्या मुलांना विनोबाने जे पोस्ट ऑफ मंथचे अवॉर्ड आहेत ती बक्षिसं सातत्यानं मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या ऍक्टिव्हिटी घेऊन त्यांना तीच पुरस्कार म्हणून दिली जातात.
1: वा बरं, मग विनोबामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये काही फरक पडलाय असं तुम्हाला जाणवतं?
0: हो, मुलांचा आत्मविश्वास वाढलाय. मुलांचा सादरीकरणातला आत्मविश्वास आहे ना, तो खरंच वाढलाय. त्यासाठी गुणदान दिलंच पाहिजे विनोबाला. त्यांनी स्कॉलरशिपचा सराव पण घेतला, आम्हालाही अडचणी आल्या असतील तर त्याचं वेळोवेळी मार्गदर्शन केलं. अगदी पुण्याला वैदेही शालू मॅडम असतील, सिंग मॅडम असतील, मध्यंतरी त्यांनी ग्रुप क्रिएट केलेला होता की जे खूप चांगले काम करतायत शिक्षक त्यांना घेऊन काही काम करता येईल का, त्या अनुषंगाने पण बोलणं झालं होतं. परंतु स्पेलिंग बीची स्पर्धा असेल, मॅथ बी असेल, स्पोकन इंग्लिश सारखे प्रोग्राम असतील, मुलांचा सादरीकरणातला आत्मविश्वास खूप वाढला आणि मुलांमध्ये चुरस निर्माण झाली, स्पर्धा निर्माण झाली. मी करायला हवं, त्याला येत आहे, मला पण यायला हवं, मी पण करतो. मग एका आठवड्यात जर एखादा विद्यार्थी मागे पडला असेल तो आपोआप दुसऱ्या आठवड्यात पुढे येण्याचा प्रयत्न करतो. ते खूप छान, मी म्हणेल की त्याच्यासाठी आउट ऑफ मार्क विनोबाला द्यायला हवेत.
1: वा बरं, शाळेच्या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त आपण काय काय उपक्रम शाळेत राबवत असतो? मग त्याच्यात दप्तरमुक्त शनिवार असेल, परसबाग असेल किंवा इतर काही कार्यक्रम,
0: सहशालेय उपक्रम राबवले जातात. प्रशासनाच्या वतीनं जे सांगितलं जातं त्याचं काटेकोर पालन केलंच जातं. शाळेत सुंदर अशी परसबाग आहे, परसबागेसाठी मुलं मेहनत घेतात. म्हणजे अगदीच कधी कधी मुलं तयारीत असतात, सांगायची वाटही बघत नाहीत, परसबागेत हे काम राहिलंय ते काम राहिलंय. आणि परसबागेतला भाजीपाला शालेय पोषण आहारात वापरला जातो. मॉडेल स्कूल अंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या बोरखिंडला तालुक्यातून प्रेझेंटेशनचा मान मिळाला मागच्या वर्षी. गुणदालना आम्ही थोडं कमी पडलो, मोठे वर्ग नाहीत. मुख्यमंत्री माझी शाळा अतिशय छान प्रकारे उपक्रमाची अंमलबजावणी होते. शासनाचे उपक्रम आहेतच, त्या व्यतिरिक्त मुलांसाठी जे जे करता येईल ते अट्टहासाने सातत्याने करत असतो.
1: खूपच छान. तर जाता जाता सगळ्या शिक्षक बांधवांना काही सल्ला द्यावा असा वाटतो का विनोबा ॲप वापरण्याविषयी?
0: विनोबा ॲप काही हरकत नाही, वापरायला हवं. तुम्ही जे काही करताय ते दिसू द्या. मुळात मी स्वतः म्हणजे जाहिरातबाजीपासून किंवा प्रसिद्धीपासून मागे थांबणारी आहे. म्हणजे शिंदे मॅडमचं माझं असं होतं, फ्रंट फूटवर त्या असायच्या, बॅक फूटवर मी असायचे. जाहिरातबाजी मलाही आवडत नाही, परंतु काळ बदललाय. मीडियाच्या जमान्यात तुम्ही फार मागं राहू नये, करू नये असं नाही. का करत नाही हे तुम्हाला ठामपणे सांगताही आलं पाहिजे आणि तुम्ही त्यात अगदी ठामपणे अगदी सिंहासनावर बसू शकाल एवढी तुमची कॅपॅसिटी आहे हेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यासाठी टेक्नॉलॉजी वापरलीच पाहिजे, नक्कीच आवर्जून वापरली पाहिजे. विनोबा ॲपवर तुम्ही सगळे शिक्षक माझ्या कनेक्शनमध्ये पुणे, नगर, दिल्ली, पंजाब, खाजगी सेक्टरची, ऑल इंडियातली, ते तुम्हाला कनेक्ट होतात. तिकडे काय चाललंय, ते काय वेगळ्या पद्धतीनं करतायत, कधी कधी आपली अडचण आपल्याला सहज नाही सोडवता येत. बराच वेळ असतो आणि एखाद्या अडचणीचं उत्तर नाही सापडत असंही होतं, असेही प्रसंग येतात. त्यावेळेस तो शिक्षक काय करतोय, तुम्हाला एक मार्गदर्शक, दिशादर्शक असं मी म्हणू शकेन की जेव्हा तुम्ही इतरांना बघता त्यांनी अडचणीतून मार्ग काढलाय, तुम्हालाही मार्ग सापडतो आणि आपण पुढे जाऊ शकतो. त्यासाठी हे करायला हवं, एकमेकांना सोबत घेऊन ही ज्ञानदानाची वाटचाल करायला काहीच हरकत नाही.
1: खूपच छान. आज आपण इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, आपला आत्तापर्यंतचा प्रवास इतक्या छान पद्धतीने आम्हाला उलगडून दाखवला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि प्रत्येक संकटावरती मात करून पुढे जाणं हे जे काही तुमचं तत्व आहे ते असंच ठेवा. आणि तुमच्या ह्या ज्ञानाचा आणि तुमच्या ह्या स्वभावाचा अनेक विद्यार्थ्यांना पुढे लाभ मिळो अशाच सदिच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद.
0: थँक्यू सो मच.
1: तर मंडळी, विनोबा म्हणे या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या श्रीमती कावेरी बोराडे यांच्याशी, ज्या आलेल्या होत्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरखिंड सिन्नर नाशिक या ठिकाणाहून. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची.

0: घर हाय का।
1: राम राम मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तुम्ही म्हणाल अहो बरे काय, मस्त। बरोबरच आहे की ढोलकीची ही कडक थाप ऐकून कोण मस्त नाही होणार। अशीच एक मस्त लावणी आणि एक छान कहाणी घेऊन आलोय मी रामचंद्र, खास तुमच्यासाठी। कसं काय पाटील? बरं आहे ना?

तुम्ही आम्हीच नाही तर मंडळी, उभ्या महाराष्ट्रानं जे ऐकलं जे पाहिलं ते अगदी खरं आहे. सुळाणे खरं, मराठी चित्रपटसृष्टीत एक सुपरस्टार, एक महानायिका होऊन गेली हे खरं आहे. होय, जयश्री गडकर ज्या काळात मराठी चित्रपटसृष्टीला स्टारडम वगैरे फारसं माहीत नव्हतं त्या काळातली ही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्री आपल्या शालीन अभिनयानं आणि ठसकेबाज नृत्यशैलीनं आपला एक ठसा उमटून गेली. जयश्री गडकर म्हणजे अष्टपैलू अभिनेत्री असं खुद्द गदिमा म्हणाले होते, आणि गदिमाच्या तर त्या मानसकन्या. मंडळी, गदिमांची तरणी तटी लावणी आणि जयश्री गडकर यांची अस्सल अदाकारी हे दोन्ही जुळून आलं तर मग काय, मग बुगडी तर सांडणारच की.

मंडळी, ही बुगडी होती सांगती ऐका या चित्रपटातली, आणि हा चित्रपट हंसा वाडकर यांच्या जीवनावर आधारित होता. सांगते ऐका हा तमाशापट जयसी गडकर यांच्या करिअरची खरी सुरुवात म्हणावी लागेल. तमाशाचा फड, घुंगरू, ढोलकी आणि छान छान नाचगाणी, अहो तुफान फेटे उडाले या सिनेमाला. पुण्याच्या विजयानंद या थिएटरमध्ये हा सिनेमा तब्बल 131 आठवडे चालता, बरोबर ऐकताय तुम्ही, 138 आठवडे चालला. हे रेकॉर्ड फक्त त्यानंतर शोले या चित्रपटानंच ब्रेक केलं. जयसी गडकर यांचंही मग नाव झालं, त्यांनाही प्रसिद्धी मिळाली. त्या काळात एक कथा सांगितली जाते, एक गोष्ट सांगितली जाते की एकानं आपली शेवटची इच्छा म्हणून काय सांगावं. त्यानं हे मागितलं की सांगते ऐका हा चित्रपट पाहायची शेवटची इच्छा. तमाशा म्हणजे लावणी आणि लावणी म्हणजे जयश्री गडकर. हे गुळपीठ इतकं जबरदस्त होतं की काही विचारू नका मंडळी, खरंच विचारू नका, तुम्ही फक्त ऐका. आणि हो, 16 वरीस असलं तरीही ऐका आणि 16 वरीस नसलं तरीही ऐका. ऐका.

0: जनक जनक पायल बाजे हा खरं तर संध्याचा चित्रपट, पण त्यातल्या एका गाण्यात ग्रुप डान्सर म्हणून जयश्री गडकर यांची वर्णी लागली आणि त्यांची सुरुवातही झाली करिअरची. म्हणजे त्यांची एंट्रीच झाली म्हणा ना तमाशापटात. आणि मग अशाच नृत्यप्रधान सिनेमांची रांगच लागली. खेड्यातलं वातावरण, तिथलं राजकारण, तिथले पाटील, तमाशे, नाचगाणं, सवाल जवाब, त्या जत्रा, त्या कुस्त्या, ते फड, होय फड तमाशाचे आणि हुसाचे. फड सांभाळ तुऱ्या लाग आला, ऐकूया.
1: फड सांभाळ तुऱ्या लाग आला, फड सांभाळ तुऱ्या लाग आला, तुझ्या उसाला लागल कोंधा.

लांब रुंद पिकला बिघा, याची कुठवर ठेवशील निगा? सुरेख वस्तू म्हणजे आवाज न जगा, याला कुंपण घालशील की?

तरच सांगत नाही, काल ऐकू आले कोल्हे कुई, पोट भरल्याविना काही घेकर येत नाही. साऱ्या राती राहील कोण जाग, नको बोलणे.

आपल्याकडं आपल्या कलाकारांना टाइपकास्ट करतो आपण फार लवकर, ठराविक भूमिकेचा शिक्काही मारतो आपण त्यांच्यावर. पण जयश्री गडकर यांनी मात्र तसं होऊ दिलं नाही. तमाशाबरोबरच त्यांनी कौटुंबिक चित्रपटही केले. मानिनी, मानिनी मधली मालती त्यांनी ताकदीनं उभी केली. ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी यांनी मानिनी हा चित्रपट आवर्जून पाहिला आणि इतक्या उंचीवर हा रोल तर दुसरं कोणी ठेवू शकणारच नाही असं जयश्री गडकर यांचं कौतुकही केलं त्यांनी. थांब लक्ष्मी, कुंकू लावते काय किंवा साधी माणसं काय, सात्विक आणि सोज्वलतेची मूर्तिमंत उदाहरणही, मोहित्यांची मंजुळा तर या शालीनतेची परिसीमा. निळ्या आभाळी कातरवेळी निशब्द होतो आपण.

काय बोलावं, खुद्द लता दीदींनी गायलं हे विलक्षण गीत. संगीत ही आनंदघन म्हणजे त्यांचंच. लता दीदींनी या मंजुळीचं खूप कौतुक केलं होतं. जयश्री गडकर भूमिका कशीही असो, त्या खूप मेहनत घेत. त्या भूमिकेत अक्षरशः जीव होतात. सकाळी नवला पायात बांधलेले घुंगरू दुसऱ्या दिवसापर्यंत अगदी तसेच असत. काही वेळा सतत शूटिंग, दौरे आणि त्यांचे अपघात तरी किती व्हावेत. चक्क 22. त्या 22 अपघातातूनही त्या उठल्या. सिनेमा आणि संसार हे दोन्ही सांभाळत राहिल्या ताकदीनं. हात अष्टोप्रहर कामात गुंतलेले होते, पण मंडळी त्या हाताला चटकेही बसत होते. अरे संसार, संसार.

जयश्री गडकर यांनी जवळपास 250 चित्रपट केले. 50 वर्ष त्या पडद्यावर होत्या. स्वतःचा मेकअप त्या स्वतःच करीत. सगळ्यांशी चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध. राजा गोसावीसोबत त्यांनी अवघाची संसार हा चित्रपट केला. छान ट्युनिंग जमलं होतं दोघांचं, आणि असंच ट्युनिंग त्यांचं अरुण सरनाईक यांच्याशीही होतं. मंडळी, ही जोडी खूप गाजली आणि चालली सुद्धा. 17-18 चित्रपट दोघांनी मिळून केले असावेत. छुम छुम नाचतानाच आपुलकीचे गहिरे संगीत ही आपोआपच निर्माण झालं दोघांत. ऐकूया छुम छुम नाचे नर्तकी.

एकदा एका सेटवर जयश्री गडकर यांच्या डोळ्यांना दुखापत झाली, मोठी दुखापत, आणि मग डोळ्यावर 6 महिने पट्टी बांधावी लागली त्यांना. त्या म्हणाल्या, ज्या दिवशी माझे डोळे गेले त्या दिवशी माझे डोळे उघडले. बापरे, त्यांचं हे वाक्य बरंच काही सांगून जातं. अशी मी जयश्री हे त्यांचं आत्मचरित्र. मंडळी, त्यांची रास होती सिंह. त्यांची मेहनत, त्यांची जिद्द, करारी बाणा, हे सुद्धा सगळं सिंहासारखंच होतं की त्यांनी हिंदी पिक्चर्सही केली आणि हो, रामायण ही मोठी सिरियलही केली. त्यातली कौसल्याची भूमिका आपल्या आजही स्मरणात आहे. ही भूमिकाच काय, पण जयश्री गडकर नावाची सुपरस्टार नेहमीच आपल्या स्मरणात राहणार आहे. जयश्री गडकर यांच्या त्या स्मृतीस मी रामचंद्र कुलकर्णी आणि आपल्या तमाम चाहत्यांची आदरांजली. अलौकिक अशी फिल्म करिअर करूनही साधीच असलेली ही साधी माणसं, त्यांना आपल्या सगळ्यांचा नमस्कार.